दर्द महत दिवस रात दे दाई दाया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म दूर करमी।

सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फुरमान सचा तेरा कर्म।